भोगावती त्या पाच नद्यांमध्ये. हे जे वर्णन आहे ते बरंच काही आपल्याला सांगून जाणारं आहे. आणि आज आपण पूर्ण अख्खा प्रवाह तो पंचगंगेचा प्रवाह म्हणूनच पाहतो, पण जो काही उल्लेख करवीर महात्म्यामध्ये येतो त्याच्यात उत्तरेला वारणा आणि कृष्णा, पूर्वेला गणिकी आणि कृष्णा, पश्चिमेला वेदा आणि यक्षा, यक्षा म्हणजे वेदगंगा आणि दूधगंगा, आणि दक्षिणेला शिवा आणि मयुरी या नद्या आहेत असा उल्लेखसुद्धा झालेला दिसतो. काळाच्या ओघात कदाचित हे सगळे जे उपनद्यांचे प्रवाह आहेत ते एकाच पंचगंगेमध्ये सामावून गेलेले असावेत असं म्हणू शकतो. पण पंचगंगेच्या काठावर असलेली सुरेख देवळं जर तुम्ही पाहिली असतील, मंदिरं पाहिलेली असतील आणि एकूणच तो परिसर पाहिला असेल तर एक अत्यंत मनाला प्रसन्न करणारा असा तो सगळा परिसर आहे. आणि त्याचा संबंध किंवा त्याचा संदर्भ हा इतका असा वेगवेगळ्या पद्धतीने आलेला जेव्हा दिसतो तेव्हा मनाला छान वाटतं. आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम 107.1 MHz. यानंतर कौस्तुभ दातार यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकूया.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम. आणि मंडळी, आपल्या ह्या आजच्या गुरुवारच्या दिवशी आपण दत्तस्तुती सगळी ऐकत असताना औदुंबर हे नाव दत्तांशी जोडलं गेलेलं आहे. औदुंबर वृक्ष आणि त्या वृक्षा ठिकाणी असणारं दत्तांचं सान्निध्य. तर या औदुंबर वृक्षाची सुद्धा एक गोष्ट सांगितली जाते की ज्यावेळेला हिरण्यकश्यपूचा वध नरसिंहाने केला त्यावेळेला भगवान विष्णूंचं ते नृसिंहरूपी जे काही त्यांचं जे रूप होतं त्यांनी त्या दैत्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं असं आपल्याला माहिती असतं त्या कथेमध्ये. पण हिरण्यकश्यपूच्या पोटात जे कालकूट विष होतं ते नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरलं आणि त्या विषामुळे त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. ती नखं भयंकर तापली, तप्त झाली आणि यावेळी महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळं आणून नृसिंहांना त्या फळांमध्ये आपली नखं खुपसायला सांगितलं. आणि तसं केल्यानंतर त्याचा इतका चांगला परिणाम झाला की नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला, त्यांचं उग्र रूप जे होतं ते शांत झालं. ते विष्णू म्हणजे अर्थातच विष्णू भगवान नृसिंह रूपामध्ये होते, त्यांनी ते लक्ष्मीवर लक्ष्मी मातेवर प्रसन्न झालेच, पण त्यांनी औदुंबर वृक्षालाही अतिशय प्रेमाने आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्षा, तुला सदैव फळं येतील आणि तुझं दर्शन होताच उग्रपणा कमी होऊन मानवाला शांतता लाभेल. हा अशी ही कथा सांगितली जाते आणि त्यामुळे औदुंबर वृक्षाचं महात्म्य, महत्त्व हे त्यातनं अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं. यानंतर आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी या गाण्याची फरमाईश आज कळवलेली आहे. झुंज चित्रपटातलं हे गीत रघुनाथराव साळोखे आणि पार्टी यांच्या स्वरात.

0: लगीत लगीत दत्ता दर्शनला आणि जायाचं आणि जायाचं जायाचं
1: आम्ही येणार.
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला. अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली.
0: अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं.
0: अरे आनंद

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छायाजी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आप की

आणि आता वळूया बोधकथेकडे. ही झेन कथा आहे आणि त्या कथेमध्ये एक झेन मास्टर, म्हणजे ज्यांना आपण आपल्याकडे गुरु असं म्हणू शकतो, तर ह्या गुरुजींकडे, ते गुरु आपल्या ध्यानधारणेमध्ये मग्न असताना दोन माणसं त्यांना भेटायला आलीत आणि शिष्यांनी त्यांना एक एक करून पाठवलं. पहिल्या माणसाने प्रश्न विचारला की गुरुजी, मी या शहरामध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा विचार करतो आहे, तर तुम्ही यावर मला काय बरं सल्ला द्याल? त्यावर झेन मास्टर गुरुजी म्हणाले, तुझं जुनं शहर कसं आहे, जिथे आत्ता राहतोयस तू, ते नेमकं कसं आहे? तर पटकन तो माणूस म्हणाला, छे, अगदीच वाईट आहे, सगळंच काहीतरी असं त्रासदायक आहे आणि मला अजिबात ते शहर आवडलं नाही. झेन मास्टर म्हणाले, बरं, हरकत नाही, तुझं जे जुनं शहर होतं तसंच हे आत्ता तू जिथे स्थायिक व्हायचं म्हणतोयस ते शहरही तसंच आहे, त्यामुळे मला नाही वाटत की तू इथे राहायला यावंस. तू दुसरीकडे कुठेतरी बघ, दुसरं एखादं गाव शोध. तो माणूस निघून गेला. दुसरा माणूस आत गेला, त्याने पण अगदी तोच प्रश्न विचारला की गुरुजी, मी या शहरात स्थायिक व्हायचा विचार करतो आहे, तुम्हाला काय वाटतं की मी इथे आलं पाहिजे किंवा काय?

करावं, तुमचा सल्ला घ्यायला आलो आहे. झेन मास्टर म्हणालेत, तुझं आधीचं शहर कसं होतं ते सांग बरं. दुसरा माणूस म्हणाला, छान होतं, छानच आहे, सगळेजणं अतिशय मित्रत्वाने वागणारे, अतिशय आनंदी, पण मला माझ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं अधिक प्रगती साधायची आहे आणि म्हणून मी इथं येण्याचा विचार करतो आहे. झेन मास्टर ताबडतोब उत्तरले, हे शहर तुझ्या आधीच्याच शहरासारखं आहे, अगदी तसंच, त्यामुळे तुला हे इथे नक्की आवडेल, तू नक्की या शहरामध्ये स्थायिक हो. दोन्ही माणसं गेल्यानंतर अर्थातच शिष्यांच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह पाहून झेन मास्टर म्हणालेत की दोघांचा प्रश्न एकच पण दोघांनाही दिलेलं उत्तर वेगळं, त्याबद्दल शंका वाटतेय का? म्हणाले, हो, तुम्ही कसं काय बरं हे असं सांगितलं त्यांना, दोघांना दोन वेगळे सल्ले का दिले? तर म्हणे, त्यांच्या उत्तरामध्येच हा सल्ला दडलेला होता. एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी सर्व काही उपलब्ध असेल पण त्याचा पाहण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक असेल आणि सगळ्या बाबतीत इथे हेच नाही, तिथे तेच नाही, ही कटकटच आहे, मला ह्याचा कंटाळा झाला आहे, हेच जर आयुष्यभर रडगाणं गायचं असेल तर तो माणूस मग जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी ते ठिकाण त्याच्यासाठी छान असूच शकत नाही. त्याच्या उलट कितीही प्रतिकूलता असली, कुठलंही ठिकाण राहण्यासाठी अगदी ज्याला आपण म्हणतो सर्वोत्तम वगैरे असं कधीच नसतं. पण जर तुमचा दृष्टिकोन तसा असेल की नाही सगळे छान होते, सगळे मित्रत्वाने राहणारे होते, तुमच्या दृष्टिकोनावर बऱ्याच साऱ्या गोष्टी या अवलंबून असतात. आणि जर मी पहिल्या माणसाला सांगितलं असतं की इथे ये राहायला, त्याचा दृष्टिकोन तसाच राहणार आणि मग इथे आल्यानंतर तो पुन्हा नाराज होणार, छे छे हे काही फारसं चांगलं ठिकाण नाही असं म्हणणार आणि माझ्या सल्ल्याला दूषणं देणार. म्हणून दोघांना दोन सल्ले दिले. मला असं वाटतं ह्यातनं जो बोध आपल्याला मिळायला हवा तो मिळाला असेलच. सातत्याने तक्रार करणारी माणसं आपण आपल्या आसपास पाहत असतो, आपल्याकडे ना हेच नाही, आपल्याकडे ना तेच नाही. बरोबर आहे, प्रत्येक समाज हा कुठे ना कुठेतरी अपूर्ण असतो, त्यात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत त्याही कधी कधी पाहाव्यात. असं नाही म्हणत मी की तक्रार करूच नये, पण चांगलं काय आहे तेही कधीतरी तपासून पाहावं, नाही का? याचबरोबर आपण वंदन कार्यक्रमात थांबत आहोत. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया आणि 6:05 इथंच भेटूया याच वाहिनीवर, FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itheno aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas, start up your day with Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्झवर रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

FM रेनबो 107.1 MHz या सगळ्या गाण्यांसोबत तुम्हाला वेगळ्या प्रकारे जागवायची गरज नाही आहे, कारण ही सगळी गाणीच आपल्याला छान प्रसन्न सकाळ आपल्याला देत असतात. चला वळूया हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, आणि सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस, आर्द्रता 81%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ असेल आणि शहराच्या तुरळक भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. अपेक्षित कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. आजचा दिवस 4 जून या दिवशी सोमालिया कोस्ट समुद्रकिनारी भाग, त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम अरबी समुद्री भाग, पश्चिम मध्य अरबी समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्र समुद्र किनारी भाग, गोवा केरळ कर्नाटक समुद्र किनारी भाग, लक्षद्वीप आणि मन्नारचं आखात कॅमोरिन समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर ताशीपासून वाढून 60 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. मुंबई शहरासोबतच ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा की काही भागांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात 107.1 MHz.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी. जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ. गोष्ट धमाल नाम्याची चित्रपटातलं होतं हे गीत. आजचा दिवस 4 जून आणि आजचा दिवस समस्त मराठी चित्रपट नाटक आणि मालिका रसिक जे सगळे आहेत त्यांच्यासाठी खास असतो, कारण मराठी सृष्टीचे अनभिषक्त सम्राट सम्राट अशोक अर्थात अशोक सराफ आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार, त्यांचा आज आहे

0: जन्मदिवस आणि त्यामुळे आज आपला हा जो पूर्वार्ध असणार आहे रेनबो फंडे कार्यक्रमाचा, तर तो निश्चितच अशोक सराफ यांच्या कारकिर्दीकडे पुन्हा एकदा वळून पाहणारा. त्यांचे अनेक चित्रपट आपल्या नजरेसमोर लगेचच दिसायला लागतात आपल्याला आणि त्यातल्या भन्नाट भूमिकासुद्धा आपल्याला आठवायला लागतात. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अर्थात अशोक सराफ यांच्याबद्दल बोलत असताना थोडंसं सुरुवात या संवादाने करायची का?
1: काय मालक कुठे आहे?
2: मीच मालक आहे. पाणी पाणी आणणार आहे?
1: पाणी नको आहे.
2: नको
1: आपण धनाजीराव वाकडे.
2: हो आपण.
1: मी कोण? आपण ओळखलं
2: नाही?
1: अजब आहे. ती बाहेर उभी आहे ती गाडी कोणाची?
2: नाही माझी नाही.
1: तुमची? नाही माझी आहे. दिल्ली कलकत्ता मद्रास बेंगलोर इथे मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स आहेत. कोणाची?
2: नाही माझी नाही.
1: माझी नाही. मग माझी असतील बहुतेक. इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची आहे?
2: कोणाची असेल आपल्याला?
1: माझी आहे. डॅझलिंग डायमंड ही हिऱ्यांचा व्यापार करणारी सगळ्यात मोठी कंपनी कोणाची आहे?
2: अर्थात हिऱ्यांची.
1: माझी आहे. असा मी दानवीर, कर्मवीर, धर्मवीर आणि बरेच काही वीर. उद्योग भूषण यदुनाथ जवळकर. लांब उभे राहा, लांब उभे राहा, लांब उभे
2: राहा.
1: आश्चर्य वाटलं तुम्हाला?
2: म्हणजे आमचा महेश जवळकर
1: बाप आहे त्याचा. मी तो माझा मुलगा आहे. कुठे आहे तो? इथंच काम करतो ना.
2: नाही
0: अत्यंत गाजलेले सगळे हे संवाद अर्थात अशोक सराफ यांचा आवाज आणि त्यांची संवाद फेक याच्याबद्दल काय बरं बोलावं. बरं त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलत असताना बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. थोडेसे काही किस्से त्यांच्या कारकिर्दीतले ते उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये. सुरुवात करूया आत्ताच ज्या चित्रपटातला हा आपण संवाद ऐकला त्याच चित्रपटातल्या गीताने.

अगदी थोडक्यामध्ये अशोक सराफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मूळचे बेळगावचे असणारे अशोक सराफ, जन्म मुंबईतला आहे त्यांचा, दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडी परिसरामध्ये त्यांचं सगळं बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा आणि अशोक सराफ यांचं शिक्षण मुंबईतलं जे डीजीटी विद्यालय आहे तिकडे झालं. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची खूप आवड होती आणि वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी ययाती देवयानी या नाटकात विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. अर्थात आपण सगळेच जण जाणतो की तो प्रवेश सुद्धा योगायोगाने, म्हणजे प्रत्येक नाटकाच्या तालमीला ते हजर असायचेत आणि अचानक कलाकार न आल्यामुळे मामांनी सांगितलं की चल आता तूच इथे उभा राहा आणि मग नाईलाजाने त्यांना उभं राहावं लागलं. नाईलाजाने म्हणण्यापेक्षा सुद्धा आवडच होती नाटकाची आणि त्यामुळे मग नाटकाकडे त्यांचं वळणं झालं. हा किती सुंदर अपघात होता नाही का, कारण त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीला, सिनेसृष्टीला इतका हरहुन्नरी, इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करणारा नट त्यामुळे लाभला. एक छानसं गाणं ऐकूया, एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर अशोक सराफ यांच्या वेगवेगळ्या किस्स्यांकडे आपण वळणार आहोत याच वाहिनीवर, FM रेनबोवर.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि जसं मी सांगितलं की ययाती आणि देवयानी या नाटकातनं त्यांच्या ह्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पण त्याच्या अगोदर त्यांच्या शाळेमध्ये असताना सुद्धा बरेच सारे धमाल धमाल असे किस्से घडलेले होते. तर त्यांची शाळा, त्यांच्या शाळेच्या बाजूलाच इम्पिरियल नावाचं थिएटर त्या काळी होतं आणि स्वस्तिक आणि नाज नावाची थिएटरसुद्धा जवळ होते. तर एक दिवस असं झालं की अशोक सराफ यांचा मित्र लिमये नावाचा मित्र होता, तर मधल्या सुट्टीत तो म्हणाला चल आपण सिनेमाला जाऊया, आता शाळा बुडवून नको असं मित्राला त्यांनी उत्तर दिलं. त्यांनी ते वरवरचं म्हटलेलं होतं कारण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायची त्यांचीसुद्धा खूप इच्छा होती. अखेर मित्रासोबत तिकीट परवडणाऱ्या थिएटरमध्ये ते सिनेमा बघायला गेले आणि सिनेमा संपल्यानंतर परत शाळेत, हां असं नाही की इथे तिथे, शाळेच्या गेटमधनं आत शिरत होते तेवढ्यात वर्गातली काही मुलं त्यांच्याकडे धावत आली आणि त्यांच्या मित्राला म्हणालीत की आता तुझं काय खरं नाही आता मेलास तू, कारण तुझी आई आली होती शाळेमध्ये. कधी नाही तर त्या मित्राची आई त्याच दिवशी मुलाच्या प्रगतीची चौकशी करण्यासाठी शाळेत आली होती. आणि बघतात तर मुलगा वर्गात नाही, बरं घरातनं तो शाळेत यायला निघाला होता, मग कुठे गेला? त्यामुळे आई हैराण झाली. आणि ज्या वेळेला अशोक सराफ आणि त्यांचा मित्र दोघंजण शाळेत शिरले तर समोरच मित्राची आई उभी होती. त्यावेळी घाबरून जे अशोक सराफ म्हणतात की त्यांनी म्हणजे त्यांच्या मुलाखतीत त्यांनी हा उल्लेख केला की मागच्या मागे मी सरळ पळून गेलो आणि मित्राला शिक्षा झाली. पण सुदैवाने मित्र इतका घट्ट होता की त्याने आई किंवा शिक्षकांसमोर आपल्यासोबत अशोक सराफसुद्धा होते हे नावच घेतलं नाही, नाहीतर मग दैनंदिनीमध्ये शेरा आला असता आणि मग शाळेतल्या शिक्षकांनी तर फटकवलं असतंच पण घरीसुद्धा वडिलांनी पूर्णपणे फटकवलं असतं. आणि त्यामुळे तिथे पुढे म्हटलेलं आहे अशोक सराफ यांनी की शाळेत असताना अभ्यास ही माझी प्रायोरिटीच नव्हती असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि अभ्यास जरी प्रायोरिटी नसली तरीसुद्धा जे काही शिक्षण गरजेचं असतं ते शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर एकीकडे मामांचं हे नाटकांचं सगळं जे काही आहे वेड ते होतंच, पण दुसरीकडे ते बँकेतसुद्धा नोकरीला लागले पण त्यांचं मन काही तिथे वळलं नाही, रमलं नाही. आणि बँकेमध्ये महिन्याला 235 रुपये पगार होता, त्यातले 200 रुपये ते घरी द्यायचे, उरलेल्या 35 रुपयात आपला महिन्याचा खर्च भागवायचे आणि त्यातसुद्धा ती 35 रुपये त्यातले वाचवून सिनेमे पाहण्याचं वेड होतं. अर्थात तो काळ असा होता की 10 पैशांना पाव मिळायचा आणि 15 पैशांची पातळ भाजी मिळायची, त्या काळातल्या ह्या गोष्टी आहेत. तर अशा सगळ्या ह्या परिस्थितीमधनं आपलं नाटकाचं आणि सिनेमाचं वेड त्यांनी जपलं. आणि मग बालपणातनं पुढे तारुण्यात प्रवेश केल्यानंतर लक्षात आलं की नेमकं आपलं मुक्कामाचं ठिकाण कोणतं आहे. त्यांच्याच स्वरातलं, अशोक सराफ यांच्याच स्वरातलं हे गीत यानंतर आपल्यासाठी.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ. किती सारे मेसेजेस आपल्याकडे आहेत अशोकजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे. आपल्याला माधव वाघ यांचा मेसेज आहे की घेतलं शिंगावर या नाटकावर आधारित दोन्ही घरचा पाहुणा हा ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट 71-72 साली आला होता आणि त्यात अशोक मामांची जी सॅनिटरी इन्स्पेक्टरची भूमिका होती आजही विसरलेलो नाही आहे. तर त्यांनी त्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. अनेक असे अनेक चित्रपट आहेत पण या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये काय जाणवतं तर अशोक सराफ यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे काही काही चित्रपटांमध्ये तर त्यांना पाहिल्यानंतर ती भूमिका इतकुशी असायची पण आपल्या अभिनयाने त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम अशोकजी करताना आपल्याला दिसतात. मग खलनायकी भूमिका आहेत, विनोदी भूमिका आहेत, सुरुवातीच्या काळात कितीतरी नाटकांमधनं त्यांनी कामं केलेली आहेत आणि या नाटकांचे सुद्धा भन्नाट किस्से आहेत. डार्लिंग डार्लिंग नावाचं नाटक होतं आणि त्या नाटकात असा एकही संवाद नाही की जो ऐकल्यानंतर प्रेक्षकांना हसायला येणार नाही. तर माळगावला त्यांचा नाटकाचा प्रयोग होता, ओपन थिएटरमध्ये तो प्रयोग सुरू होता, सगळे प्रेक्षक समोरचे बरेचसे फेटे घालून वगैरे आले होते पण नाटकाच्या प्रयोगादरम्यान एकही प्रेक्षक हसत नव्हता आणि स्टेजवर एकच माईक होता. राजा गोसावी आणि अशोक सराफ यांचा त्या दोघांना नाटकामध्ये भूमिका होत्या. तर मग नाटक कसं पार पडायचं तर एक संवाद राजा गोसावी यायचेत आणि माईकवर बोलायचेत, मग तोच माईक अशोक सराफ यांच्या हातात दिला जायचा आणि म्हटलं जायचं की बोल. काही प्रयोग असेही होते की ज्याच्यामध्ये अजीब म्हणजे हशा टाळ्या घेणाऱ्या नाटकांमध्ये सुद्धा एकही टाळी नाही, एकही हशा नाही. मग विचारलं कॉन्ट्रॅक्टरला की का हसत नाही आहेत प्रेक्षक, त्यावर लोकांना सांगून ठेवलेलं होतं जर का कोणी हसलं आणि काय दंगा घातला तर बघा, तर बिचारे घाबरून न हसता बसलेले होते. तर असे अनेकविध धमाल किस्से त्यांचे नाटकाशी जोडलेले आहेत. मला स्वतःला व्यक्तिशः एक किस्सा खूप आवडला की कलाकार म्हणून माणूस कसा मोठा असतो ते सांगणारा. व्हॅक्युम क्लिनर हे त्यांचं अलीकडचंच नाटक, अनधिकृत या नाटकातनं त्यांनी पुनर्प्रवेश केला होता रंगभूमीवर. ते नाटक नाही यशस्वी झालं पण त्याच्यानंतरची बरीच सारी म्हणजे प्रेमा तुझा त्यांनी केलं, त्यानंतर सारखं छातीत दुखतंय, तर ती नाटकं छान गाजली. तर व्हॅक्युम क्लिनरमध्ये असं झालं की एक दिवस थोडेसे ते अस्वस्थ होते आणि त्यांना विचारलं नाटकाच्या दिग्दर्शकाने की काय होत आहे तुम्ही, म्हणजे काही अडचण आहे का? तर ते म्हणालेत मान खूप दुखतीये माझी. मग ते म्हणाले की आपण थांबूया, किंवा त्या सगळ्यांनी त्याच्याबद्दल काळजी दर्शवली. तर अशोक सराफ म्हणालेत की नाही नाही करूया आपण, माझ्याकडे बाम आहे मानेला लावण्यासाठी पण मी तो मुद्दाम वापरला नाही कारण त्याचा वास ना खूप उग्र आहे आणि तो मी वापरला तर तालीम करणाऱ्या सगळ्यांना तो वास सहन करावा लागेल आणि त्यांना विनाकारण त्रास होईल, तर त्याच्यामुळे मग मी तो लावत नाही आहे पण हरकत नाही आपण तालीम करूया. कलाकार म्हणून माणूस अशा पद्धतीने जर वागत असेल तर का अनभिषिक्त सम्राट होणार नाही, मराठीच नाही तर मराठीसोबतच हिंदीतही त्यांनी जी कामं केली ती छान होती. तर हे नाव इतकं प्रबळ होण्याचं कारण मला वाटतं कलाकार म्हणून त्यांच्यातला हा गुण असं म्हणायला हरकत नाही. आपण त्यांच्यावरच चित्रित झालेलं, त्यांची सदाबहार जोडी ज्यांच्यासोबत जमली होती रंजना, तर त्यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत ऐकूया.

सगळे श्रोते अशोक सराफ यांच्या आठवणींमध्ये रमलेले आहेत. विणा नाडकर्णी म्हणता आहेत की 1978 ते पण त्या पण स्टेट बँकेत होत्या आणि त्यांच्याच ब्रँचला अशोक सराफ सुद्धा होते, पण नंतर फारच कमी दिवस त्यांनी बँकेमध्ये काम केलं. तर ती आठवण त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर हरिश्चंद्र पाटील म्हणतायत, अशोक पर्व, महाराष्ट्राचे लाडके मामा, चेहऱ्यावरचे हावभाव आणि संवादाची जादू, तुमच्याशिवाय मराठी सिनेसृष्टीला वाटते जणू साधू, हसवता हसवता डोळ्यात आणले तुम्ही कधी अश्रू, तुमच्या अभिनयाला साष्टांग नमस्कार करू. गायत्री वैशंपायन म्हणतायत की पडद्यावर येताच हास्याची येते लाट, तुमच्या नावाने थिएटर फुल होतं थाटात, लक्षा बनून केला धुमाकूळ गावात, धनंजय माने होऊन बसलात मनाच्या कपाटात, बनवा बनवीने इतिहास घडवला, नवरा माझा नवसाने धंदा जडवला, अप्पा म्हणून घराघरात मान मिळवला, विनोदाचा बादशहा म्हणून किताब कमावला, वाढदिवस तुमचा आनंदाचा दिवस, शतायुषी व्हा तुम्हा आरोग्याचा लाभो तुम्हाला निवास, हसत रहा हसवत रहा घेऊन द्यास, अशोक मामा तुम्हाला कुर्णी साथ खास खास. बऱ्याच साऱ्या प्रतिक्रिया आहेत. निशा लोहार म्हणतायत की हमीदाबाईची कोटी हे नाटक पाहिलं होतं, खूप सुंदर भूमिका त्यांनी केली होती. या सगळ्यामध्ये एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि एक जोडी अशोक सराफ आणि सचिन यांनी अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. आणि मराठी चित्रपटसृष्टी जी ग्रामीण ढंगाच्या चित्रपटांमध्ये अडकली होती त्यांना पुन्हा बाहेर काढून एक वेगळा मार्ग दाखवला, प्रेक्षकांना

हाताला धरून त्यांनी थिएटरमध्ये आणण्याची कमाल केली. या जोडगोळीच्या संदर्भात पण काही किस्से आहेत, त्यांच्याकडे वळणार आहोत आपण. पण एक छोटासा व्यावसायिक विराम, एक छानसं गाणं आणि त्यानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, FM रेनबोवर.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो

या सगळ्या गीतांच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर हसू फुलतं, नाही का? रवींद्र कुडाळकर यांनी फोटो पाठवला आहे अशोक सराफ यांच्यासोबतचा. दूरचित्रवाहिनीवर एका प्रश्न विचारण्याची संधी मिळाली होती त्यांना. प्रिया नेर्लेकर विद्यार्थ्यांना घेऊन प्रेमा तुझा रंग कसा नाटक पाहायला गेल्या होत्या, तिथला फोटो त्यांनी आपल्याला पाठवला आहे. सुलभा काकडे म्हणतात की बिनकामाचा नवरा हा अतिशय आवडता असा त्यांचा चित्रपट आहे. राजेंद्र सरठाकूर म्हणतात की 40 वर्षांपूर्वी त्यांचे जे चित्रपट पडद्यावर पाहिले तेव्हापासून विनोद म्हणजे काय हे अशोक सराफ यांच्याकडनं समजतं. सचिन आणि अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, जबरदस्त टायमिंग, दोघांमधली जबरदस्त केमिस्ट्री आणि त्याच्यामुळे हशा टाळ्या आणि सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. अशी ही बनवा बनवीने तर जो काही इतिहास घडवला. बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यातल्या इम्प्रोवाइज होत्या, म्हणजे त्यामधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या लिखित नव्हत्या, त्या कलाकारांनीच स्वतः त्या सादर केल्या होत्या. माझा पती करोडपती हा एक अत्यंत सुंदर चित्रपट ज्याच्यामध्ये अशोक सराफ यांची कॅप्टन बाजीराव रणगाडे ही अत्यंत गाजलेली भूमिका. पण आपल्याला माहिती आहे का की हा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं, डबिंग बाकी होतं आणि अशोक सराफ यांना इतका मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये म्हणजे त्या गाडीचा असा चक्काचूर झाला होता की एखादा माणूस त्यातनं वाचू शकेल यावरच विश्वास बसणार नाही. पण सुदैवाने अशोक सराफ त्यातनं वाचले आणि त्यांना प्रचंड दुखापत झाली होती, हॉस्पिटलाइज्ड होते. आणि मग चिंता ही होती की अरे चित्रपटाचं डबिंग होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन आणि सगळीच आर्थिक गणितं बदलतात, तर काय करायचं. सचिन भेटायला गेले होते अशोक सराफ यांना आणि त्यावेळेला सचिनजी ठामपणे त्यांना म्हणाले की माझ्या प्रत्येक, कारण तुम्ही जर बघितलं असेल तर सचिन यांच्या कारकिर्दीतले सगळेच चित्रपट की ज्याच्यामध्ये अशोक सराफ आहेतच, छोट्या मोठ्या कुठल्या तरी भूमिकेत का होईना पण ते आहेत. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पूर्ण बरे होत नाहीत या आजारातनं तोपर्यंत चित्रपटाचं डबिंग राहिलं तरी हरकत नाही, पण तुमच्याच आवाजात ते होणार, कारण कलाकाराचा आवाज ही त्याची ओळख असते आणि त्यातली जी गंमत आहे ती धमाल सगळी आपल्याला त्या माझा पती करोडपतीमध्ये सुद्धा अनुभवायला मिळाली होती. तर त्यामुळे एकूणच जर आपण पाहिलं, त्यांच्या चित्रपटांबद्दल आपण थोडंसं बोललो, त्यांच्या नाटकांबद्दल थोडंसं बोललो, अगदी मालिकेत सुद्धा ते गेलेत. हम पाच सारखी मालिका की पाच मुली एक स्वर्गस्थ पत्नी, म्हणजे सगळ्या ह्या स्त्रिया आणि त्यांच्या भोवती वेढलेला तो पुरुष, त्यांनी इतका सुंदर पद्धतीने तिथे चित्रित केला होता, इतका सुंदर दाखवला होता की ती मालिका त्याच्यामुळे गाजली ह्यात नवल नाही. अगदी हिंदीमध्ये सुद्धा त्यांच्या भूमिका, म्हणजे मध्यंतरी मी वाचत होते कुठं तरी तर त्याच्यात लता दिदींनी करण अर्जुनमधल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना दाद दिली होती. मग त्याचा अभ्यास करत असताना कशा वेगवेगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतात कलाकाराला, ह्याचा बारीक अभ्यास अशोक सराफ यांचा आपल्याला दिसून येतो. म्हणजे एका चित्रपटामध्ये दमेकऱ्याची भूमिका करत असताना, मग तो दमेकरी आहे, मग तो आवाज घुमल्यासारखा कसा बोलणार, त्या पद्धतीची त्यांनी एक स्टाईल घेतली. किंवा अगदी आपल्या सगळ्यांचे आवडते प्रोफेसर धोंड गुपचूप गुपचूप सिनेमातले, मग त्यांचा बावळटपणा दाखवण्यासाठी काय बरं करता येईल याचा केलेला विचार, यातनं कलाकार म्हणून ते किती समृद्ध याचाच आपल्याला प्रत्यय वारंवार येतो. आज 2026 वयाची 79 वर्ष पूर्ण करतायत अशोक सराफ आणि अगदी आत्ता परवा कान्स महोत्सवामध्ये त्यांनी ज्या प्रकारची उपस्थिती लावली, सदाबहार चिरतरुण आणि आपल्याला सदैव प्रसन्न ठेवणारं हे व्यक्तिमत्व खास आहे. आणि म्हणून अगदी थोडक्यामध्ये त्यांच्या ह्या सगळ्या कारकिर्दींचा आढावा घेतला, त्यांचं एकूण व्यक्तिमत्व शांत असं म्हटलं जातं. मला म्हणजे मी आभारी आहे आपल्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांची, कारण त्यांनी अभिनेते अशोक सराफ यांची मुलाखत घेण्याची जेव्हा संधी दिली होती त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. आणि एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मोठेपणा अगदी जाता जाता सांगावा असा वाटतोय की घरात आपण जेव्हा रेकॉर्डिंग करतो तेव्हा AC लावता येत नाही, कारण AC चा आवाज मिक्स होतो. त्यामुळे आम्ही जवळपास 1.5 ते 2 तास गप्पा मारल्या, ते घामाने ना

चिंब भिजलेले होतेत, पण कामाच्या बाबत इतकं परफेक्शन की ठीक आहे मी घामाने भिजलो तरी हरकत नाही, पण रेकॉर्डिंग नीट झालं पाहिजे. आणि मग मध्येच आम्ही थोडासा टी ब्रेक घ्यायचो, थोडा वेळ एसी लावायचो, मग पुन्हा गप्पा. त्यावेळेला त्यांनी दिलेलं जे सहकार्य होतं त्यातनं कळतं की कलाकार आणि माणूस म्हणूनही ही व्यक्ती किती छान आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी असं मी म्हटलं की तर तुम्हाला तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आणि सगळ्या निरामय आरोग्यासाठी मनपूर्वक शुभकामना. तर त्यावर लगेच त्यांचं इन्स्टंट आलं होतं, रश्मी शुभकामना काय, शुभ घामना झालं आहे माझं, इतका घामागुम झालो आहे मी. तर ही जी हजर जबाबी वृत्ती आणि विनोदी सगळा जो भाग समृद्ध केलं त्यांनी आपलं सगळ्यांचं आयुष्य कलाकार म्हणून, आणि त्यामुळेच 79व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत अशोक सराफ यांच्यावरचा हा रेनबो फंडे कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण इथेच संपवणार आहोत. जाता जाता त्यांच्यावरच चित्रित झालेलं हे गाणं खिचडी या चित्रपटातलं आपल्यासाठी. एफ एम रेनबो 107.1 MHz वर. नग नग नग नग

आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर वर सुद्धा. आपण रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भेटलो आहोत. आपल्यासोबत मी रश्मी वारंग आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आपल्याचे पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे पद्म मानकरी आहेत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तागाराम भेल. राजस्थानच्या जैसलमेर इथल्या एका अत्यंत प्रसिद्ध अशा लोकसंगीत कलेला पुढे नेणारं हे व्यक्तिमत्व. थारच्या वाळवंटामध्ये एक पारंपरिक दुहेरी बासरी वाद्य ज्याला अल्गोजा असं म्हटलं जातं, तर ह्या दुर्लक्षित लोकसंगीताच्या कलेचं जतन करण्यासाठी तागाराम भेल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अगदी लहान वयापासूनच अल्गोजा वाजवण्याचा सराव तागाराम भेल यांनी सुरू केला होता. अनेकदा जंगलामध्ये शेळ्या चरवताना ते हे वाद्य वाजवत असत. त्यांचे वडीलही अल्गोजा वादक होते आणि आपल्या वडिलांकडनंच ते हे तंत्र शिकले. त्यानंतर हे वाद्य वाजवत असताना जयपूरमधल्या अल्बर्ट हॉल संग्रहालयातल्या सादरीकरणासह खूप वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये कार्यक्रमांमध्ये तागाराम भेल यांनी सादरीकरण केलेलं आहे, अल्गोजा वाजवलेला आहे. त्यांच्या खास एका तंत्रासाठी म्हणजे वर्तुळाकार श्वासोच्छवास या तंत्रासाठी तागाराम भेल ओळखले जातात आणि त्यामुळेच न थांबता सातत्याने बासरी वाजवण्याची कला त्यांना प्राप्त झालेली आहे. बरं, कुठलंही औपचारिक प्रशिक्षण नाही, पाहता पाहता मौखिक परंपरेतनं वडिलोपार्जित कलेतनंच हे वाद्य ते शिकले आणि थारच्या वाळवंटातल्या या लोकसंगीताला जागतिक स्तरावर त्यांनी ओळख प्राप्त करून दिली आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याचबद्दल आपण त्यांच्याबद्दल अर्थातच तागाराम भेल यांच्याबद्दल म्हणूनच जाणून घेतलं रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात एफ एम रेनबोवर.

यानंतर ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. या बातमीपत्रानंतर पुन्हा भेटूया याच वाहिनीवर FM रेनबोवर 7:20.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली

0: इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरसचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस आयसीआरनं केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा, जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथं नो आराम. सो स्टार्ट अप युअर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्युझिकल साथ, रियल

प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. आपण ऐकताय रेनबो फंडे हा कार्यक्रम. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

107.1 MHz आपण ऐकत आहात कार्यक्रम रेनबो फंडे. मंडळी, आपल्या आसपास सध्या जर का पाहिलं आपण थोडासा, तर एकूणच लग्न वगैरेंचा माहोल आपल्याला दिसून येतो. आणि लग्न म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची तयारी, आणि मग त्यासाठी मग आता सध्याच्या काळामध्ये तर काय संगीत आणि मग मेहंदी वगैरे हे सगळे प्रकार जास्त करून दिसून येतात. पण लग्न ठरवण्याची जी काही एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये साधारणपणे काय होतं, त्या सगळ्या दिखाव्याच्या पलीकडे मुलाची माहिती घेतली जाते, मुलाच्या घरच्यांची माहिती घेतली जाते, मुलाचं साधारण वर्तन कसं असेल याचा अंदाज घेतला जातो.

एक आत्ता अगदी अलीकडे घडलेला जो किस्सा आहे, आपल्याचकडे आपल्या महाराष्ट्रातच घडलेली ही घटना आहे, की त्या मुलाचं म्हणजे मुलीचं आपल्या स्वतःच्या लग्न ठरवण्यासाठी वडिलांनी केलेली कृती, खूप महत्त्वाची कृती आहे. काय कृती केली? तर लग्न ठरवण्याआधी वडिलांनी आपल्या होणाऱ्या जावयाची वाहतूक कुंडली तपासली. म्हणजे काय? तर त्यांनी चौकशी केली की आपल्या होणाऱ्या जावयाचं ट्रॅफिक चलन नेमकं कसं आहे. आणि ह्याचं कारण त्या मुलीच्या वडिलांनी असं सांगितलं की अशा पद्धतीने बेदरकारपणे वाहनं हाकणारी मंडळी आपण आसपास पाहत असतो, आणि आपल्याला वाहतुकीच्या कुंडलीतनं त्याचं जे काही ट्रॅफिक चलन त्या मुलाचं आहे त्यातनं त्याचा एकूण त्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात की नोकरी इकडे आहे, पगार इतका आहे, घरातले असे आहेत, पण त्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून ती व्यक्ती किती जबाबदारपणे समाजात वावरते वागते हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. पोलिसांकडे ज्या पोलिसांकडे ही चौकशी मुलीच्या वडिलांनी केली त्यांनी ही गोष्ट समाजमाध्यमांसमोर आणली की अशा पद्धतीचा आदर्श तुम्हीही घ्या, की ज्याप्रमाणे होणाऱ्या जावयाची वाहतक कुंडली या वडिलांनी तपासली तशीच माहिती आपल्या मुलीसाठी येऊ घातलेल्या नवऱ्याची तुम्हीसुद्धा करायला हवी. आणि त्याच्यामुळे ती पोस्ट प्रचंड सध्या गाजलेली आहे, बऱ्याच जणांनी त्याच्यावरती उलटीसुलटी चर्चा केलेली सुद्धा दिसते. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की ही खूप छान गोष्ट आहे ना, म्हणजे पत्रिका कुंडली किंवा इतर सगळ्या गोष्टी तपासण्याबरोबरच किंवा ते तपासण्यापेक्षाही जास्त त्या मुलाचं खरंखुरं वर्तन कसं आहे, समाजामध्ये तो किती जबाबदार आहे हे तपासणं. आणि म्हणूनच ही बातमी आपल्यापर्यंत आणावीशी वाटली FM रेनबोवर रेनबो फंडे कार्यक्रमात.

0: आणि आता यानंतर आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टम ऑफ प्रोडक्टिव्हिटी.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय? मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे? आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आय आय एम अहमदाबादचे पदवीधर, माजी आय एस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उकेसर आज आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल उकेसर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली. आय एस अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उकेसर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात. त्यांनी विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणतीही धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे. आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
2: नमस्कार.
1: नमस्कार. ओके सर, माहोपेक्षा हा शब्दच जरा वेगळा आहे, त्यामुळे या शब्दाचा अर्थ तुमच्याकडून आम्हाला आधी ऐकायचा आहे.
2: भारताचे ध्वज, आमचा तिरंगा, त्याच्यामध्ये जे अशोक चक्र आहे त्याच्यामध्ये 24 स्पोक्स आहेत. त्याच्यापैकी एक स्पोक आहे माहोपेक्षा, त्याला आम्ही म्हणतो द ग्रेट फॉरगिवनेस, म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा.
1: वा,
2: म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की क्षमा हे इतरांसाठी तर हवीच असे, पण स्वतःसाठी स्वतःला क्षमा करणे सर्वात महत्वपूर्ण आहे, सर्वात जरुरी आहे.
1: पण आजचा जो तरुण आहे तो आधी गोंधळलेला आहे आपल्या करिअरसाठी, आपल्या आयुष्यासाठी, मग त्याला या महापेक्षामध्ये काय मदत होऊ शकते?
2: सर्वात प्रथम जे गोंधळलेली अवस्था ना, त्याच्यातून आम्ही त्याला शांत करणार. तो जर आमची महापेक्षाचे सेशन्स त्यांनी जर त्यांनी ऐकले किंवा त्यांनी अटेंड केला, तर प्रथम त्याचं मन शांत होईल. त्याच्यानंतर एकदा त्याला हे कळलं की माझ्या आतमध्ये, माझ्या अचेतन मनमध्ये इतकी शक्ती आहे की मी काहीही करू शकतो, तर त्याची कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. आणि ज्या माणसाची कॉन्फिडन्स बिल्डअप होते तो आपोआप शांत होऊन जातो. तुम्ही बघा, जर पार्कमध्ये कुत्रे फिरतात, पोमेरेनियन लहान कुत्रा असतो, नेहमी भुंकत राहतो, पण तुम्ही मोठे मोठे डोबरमॅन आणि अल्सेशियन आणि जर्मन शेपर्ड बघितले तर भुंकत नाही. त्यांना त्यांची कॉन्फिडन्स आहे, त्यांना माहित आहे आम्हाला कोणी काय करू शकत नाही. जो लहान असतो तो जास्त विचलित होऊन जातो. त्याप्रमाणे एकदा तुम्हाला तुमची शक्तीचा एक माहिती मिळाली, अहसास झाला, त्याच्यानंतर तुम्ही शांत होऊन जाणार. त्याच्यानंतर फक्त तुम्ही त्या जनरेटरला वापरून जास्त पुढे जाणार.
1: पुढे जाणार. पण मग आयुष्यात असंच पुढे जाण्यासाठी माहोपेक्षाची तर नक्कीच मदत होणार आहे, पण मग याचं ट्रेनिंग किंवा याची अधिक माहिती कुठे आणि कशी मिळू शकेल?
2: ट्रेनिंग साठी आमचे सेशन्स पुणेमध्येच असतात, मुंबईमध्ये पण असतात. त्याचे तीन भाग आहेत. एक आहे एक दिवसाचा आमचा प्रायमरी सेशन असतो, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त इंट्रोडक्शन देतो आणि बेसिक गोष्टी शिकवतो. त्याच्यानंतर असते दोन दिवसाचं, ते पण पुणेमध्ये आम्ही होल्ड करतो. ते 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस आम्ही करतो. आणि त्या 2 दिवसामध्ये अनेक थिअरीज आहेत, थिअरी ऑफ मॅग्नेटिक रेझोनन्स आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याचे थर्ड स्टेज म्हणजे चेतन मन, अचेतन मन, त्याच्यानंतर एक तिसरा एक मोठा व्याप्त आहे ते, दॅट इज अ नेटवर्क. त्याच्याविषयी आम्ही ते 2 दिवसामध्ये समजवतो. कारण मोठी गोष्ट एकदम पहिले दिवस आलेले माणसाला कळणं थोडंसं कठीण.
1: बरोबर.
2: त्यामुळे ते सेकंडरी जे इंटरमिडिएट कॅम्प आहे ते 2 दिवसाचे, त्याच्यामध्ये आम्ही त्याला शिकवतो. आणि त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांना ते कळलं की काय, व्हॉट इज द कॉम्प्लिकेशन नाहीये, आणि त्याला जे कळलं तर त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग पण करतो. त्याच्यामध्ये अर्धा तासासाठी लोक माझ्याकडे येतात, त्यांच्या बरोबर एकत्र एकटे बसून त्यांचे पूर्वचे आयुष्यात काय घडलं असेल, ट्रॉमा झालेला असेल, त्याच्यातून आम्ही त्याला मुक्त करतो आणि माणूस फ्री होऊन जातो.
1: अच्छा.
2: तर इंटरमिडिएट करणं गरजेचं आहे, पण प्रायमरी कसं आहे की सुरुवात प्रायमरीतून, म्हणजे कोणी एकदम डायरेक्टली पीएचडी
1: सुरुवात प्रायमरी पासून होते तशी.
2: बरोबर. त्याच्या शेवटी

0: तिसरा टप्पा आहे ऍडव्हान्स्ड. ऍडव्हान्स्डमध्ये फार कमी लोक येतात, म्हणजे आम्ही खूप निवडक लोकांना घेतो. त्याच्यामध्ये क्वांटम थिअरी आणि आमचे जे काही फिजिक्सची न्यूटोनियन थिअरी आहे, क्वांटम थिअरी आहे, त्याचा वापर कसं करायचं, तुमचे अचेतन मनचे जे विश्व आहे त्याच्यामध्ये बरीचशी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा स्वप्न बघता तुमचं अचेतन मन आहे तो, तुम्ही स्वप्न बघत नाही, स्वप्न घडते, बरोबर आहे ना,
1: अगदी
0: डोळे तर बंद असतात. तर ते स्वप्न काय आहे आणि तो जे जीवन आहे तो, त्याला आम्ही म्हणजे थोडस सिंपल सांगतो मी. क्वांटम मध्ये एक सुपरपोझिशनची एक कॉन्सेप्ट असते, तो सुपरपोझिशन तुमच्या ज्याच्यामध्ये दोन्ही स्टेट एकमेकाशी निगडीत असतात, पण त्याचे पूर्ण एक्सप्लेनेशन आम्ही त्या ऍडव्हान्स कॅम्प मध्ये देतो. एकदा तर क्वांटम ज्याला कळलं, क्वांटम स्टेट ऑफ द माइंड, नॉट क्वांटम फिजिक्स. क्वांटम फिजिक्स तर न्यूक्लिअर बॉम्ब साठी असते किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट साठी असते,
1: बरोबर,
0: पण दिस इज क्वांटम स्टेट ऑफ द माइंड. हे ज्यांना कळते,
1: बरोबर,
0: तेव्हा त्यांना दे बिकम लाईक क्वांटम कॉम्प्युटर्स इन देअर माइंड आणि त्यांची प्रोसेसिंग वेगळी होऊन जाते. दे बिकम व्हेरी सुपिरियर इन देअर थिंकिंग. तो तिसरा टप्पा आहे असा आहे.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तीची सुरुवात इथूनच.
1: तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे एकदा त्या माणसाचं मन ह्या माहोपेक्षाच्या प्रशिक्षणानंतर कॉम्प्युटर सारखं होतं, पण मग तो कॉम्प्युटर नंतर पुन्हा अपग्रेड करायची वेळ येते का ते सॉफ्टवेअर?
0: बरेचसे लोक येतात परत परत, कारण की त्यांना असं वाटतं की मला एक उजळणी पाहिजे. पण मी नेहमी वेलकम करतो, पण मेजॉरिटी लोक एकदा हे 3 कोर्स केला त्याच्यानंतर परत येत नाही. मी नेहमी म्हणतो की उर्जा पंछी, तेरी जिंदगी आझाद हो जा, माझ्यावर अवलंबून राहू नका. युनिव्हर्सिटी कॉलेजचे टीचर काय म्हणतात, मला जितकं शिकवायचं होतं मी शिकवलं, आता पुढे जा. त्याच्यातूनच आइन्स्टाईन निर्माण होतात आणि त्याच्यातूनच न्यूटन निर्माण होतो, त्याच्यातूनच बरेच लोक आर्यभट्ट निर्माण होतो.
1: बरोबर,
0: माझ्या काम जितकं आहे ते त्याच्यानंतर त्यांनी किती झेप घ्यायची आहे ते त्याच्यावर.
1: आणि आता अगदी जाता शेवटचा प्रश्न, ते म्हणजे आजच्या या सगळ्या चर्चेतून जर एकच गोष्ट घ्यायची असेल, मग अशी तुम्ही उदाहरण दिलं ज्याच्याकडे वाटे त्याला तेवढं मिळेल, ज्याच्याकडे पिला असेल त्याला तेवढं मिळेल, पण जर एकच गोष्ट, समान गोष्ट या सगळ्यांमध्ये तुम्ही देणार असाल तर ती गोष्ट कुठली असेल?
0: तुमच्या मनात सुप्त असलेले इतके मोठे जनरेटरला सुरू करा आणि ती शक्ती तुमच्यामध्ये आहे, बाहेर शोधू नका. ते जनरेटर किंवा जे शक्तीची जे इंजिन आहे ते तुमच्यामध्ये आहे,
1: नक्कीच
0: ते स्टार्ट करण्याची प्रक्रिया शिकून घ्या आणि तुम्ही पुढे जाणार. बाहेर इथे तिथे शोधण्याची गरज नाहीये, जे तुमच्याकडे आहे ते सर्वांकडे आहे, फक्त सर्वांना माहित नाहीये कसं सुरू करायचं, शिकून घ्या.
1: बरोबर,
0: सुरू झालं तर आनंदी आनंद.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तीची सुरुवात इथूनच. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते. उज्ज्वल उके सर किंवा O2 मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी. आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: तुमच्या पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद. संकल्प

0: आणि निर्मिती शिवराज सणस.
1: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो प्रसारण सेवा आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात हा कार्यक्रम रेनबो फंडे.
2: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान. ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: दिनांक 11 एप्रिल 1720 रोजी मुंबईचा गव्हर्नर चार्ल्स बून त्याला भेटण्यासाठी कॅप्टन एलियास बेट्स नावाचा इंजिनियर आला. वरळीच्या ग्रेट ब्रिजवर बांध बांधून नेण्याची योजना त्याच्याकडे असून त्यासाठी त्याची 20,000 रुपयांच्या मानधनाची अपेक्षा असल्याचा प्रस्ताव त्याने बून ह्याला दिला. यापूर्वीही अनेकांनी हा प्रयत्न केला होता, पण त्या सर्वांनी ते काम अर्धवट सोडलं होतं आणि पैसे मात्र उकळले होते हा अनुभव असल्यामुळं बून यांनी बेट्सच्या प्रस्तावाकडे जरा संशयाच्या नजरेनंच बघितलं. पण हा बांध बांधल्याखेरीज पर्यायही नव्हता, म्हणून बूनने बेट्स बरोबर सखोल चर्चा केली. बूनने उपस्थित केलेल्या सर्व शंकांना बेट्स कडून समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळं बूननं त्याच्या प्रस्तावावर विचार करण्याचं आश्वासन दिलं. एलियास बेट्सच्या प्रस्तावाबद्दल गव्हर्नर चार्ल्स बून याने मुंबईतल्या त्याच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. बेट्सला पुढे जाण्याची परवानगी द्यायची तर कंपनीच्या तिजोरीवरचा भार वाढणार असल्याचीही कल्पना दिली. बांध घालणं अत्यावश्यक असल्यामुळं थोडीशी चर्चा करून बूनच्या सहकाऱ्यांनी बेट्स कडून खर्चाचं लिखित अंदाजपत्रक मागवण्याचा सल्ला त्याला दिला.
2: 2 दिवसांनी बेट्सनं आपला प्रस्ताव आणि संभाव्य खर्चाचं अंदाजपत्रक बून आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर ठेवलं. बेट्सच्या प्रस्तावाबद्दल ईस्ट इंडिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होते. बांधाचं काम खर्चिक होतं, शिवाय ते यशस्वी होईल किंवा नाही याबद्दल कंपनीला काहीही खात्री वाटत नसते. याबाबतीत कंपनीला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नसल्यामुळे कंपनी मेसर्स ब्राऊन, कर्टनी, मिडफोर्ड अँड फिलिप्स या सल्लागार फर्मला बेट्सच्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करण्याची विनंती करते. सल्लागार फर्मच्या मदतीसाठी कंपनीच्या वतीनं इंजिनियर मेजर वेन आणि कॅप्टन जॉन्सन या दोघांची नेमणूक केली जाते. एका महिन्यानंतर म्हणजे दिनांक 13 मे 1720 रोजी सल्लागार फर्म चार्ल्स बून आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर आपला अहवाल आणि बेट्सनं केलेलं प्रस्तावित बांधाचं डिझाईन ठेवते. हे डिझाईन खर्चिक असलं तरी अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक असल्यानं सारेच अधिकारी प्रभावित होतात. एलियास बेट्सनं त्याच्या प्रस्तावात वरळीची खिंड बंद करण्यासाठीच्या बांधाचं जे डिझाईन सुचवलेलं असतं ते यापूर्वी अनेकांनी केलेल्या डिझाईनपेक्षा खूप वेगळं होतं. यापूर्वी ज्यांनी प्रयत्न केलेले होते त्यांनी हाजी अलीचा दर्गा केंद्रस्थानी कल्पून एक भिंत महालक्ष्मी मंदिर ते दर्गा आणि दुसरी भिंत दर्गा ते वरळीचा बेट अशा सरळ रेषेत भिंती घातल्या होत्या. या संपूर्ण भागात खालच्या समुद्रात खडक असल्यामुळं भिंती घालण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात होत होती.

0: पण या भिंतीवर समोर असलेल्या अथांग समुद्राच्या लाटा थेटपणे धडकत होत्या. त्या लाटांचा तडाखा त्या भिंती सहन करू शकत नसत, त्या वारंवार कोसळत असत आणि शेवटी ते बांधकाम अर्धवट सोडून द्यावं लागत असे.
1: आता बेट्सचं डिझाईन मात्र खूपच वेगळं होतं. महालक्ष्मीपासून वरई बेटापर्यंत हाजी अलीच्या बेटापासून साधारण 500 मीटर अंतरावर समुद्रामध्ये इंग्रजी सी आकाराची अर्धवर्तुळाकार भिंत घालण्याची योजना त्याने आखली. या प्रकारच्या डिझाईनमुळे समुद्राकडून ताकदीनं येणाऱ्या लाटांचा जोर मधल्या हाजी अली बेटावर अडवला जाऊन ही भिंत टिकून राहण्याची शक्यता जास्त असणार होती. या कामासाठी साधारण 1,00,000 रुपये खर्च होणार होता. आता योजना खर्चिक वाटत असली तरी कंपनीने नेमलेली सल्लागार फर्म आणि कंपनीचा इंजिनियर कॅप्टन जॉन्सन वगळता इतर सर्वजण बेट्सच्या डिझाईनमुळे अत्यंत प्रभावित झाले होते. बेट्सच्या योजनेला पर्याय म्हणून जॉन्सन याने 2 पर्याय सुचवले. त्यातला पहिला पर्याय जुन्या पद्धतीचा होता, म्हणजेच हाजी अलीच्या बेटाला मध्य धरून डाव्या उजव्या बाजूंना 2 भिंती घालण्याचा. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पूर्वी अर्धवट सोडलेलं बांधकाम तयार असल्यामुळं ते खर्चाच्या दृष्टीनं स्वस्त पडणार होतं. पण असे प्रयत्न अपयशी होतात हा पूर्वानुभव असल्यामुळे इतर सर्वजण जॉन्सनने सुचवलेला हा पर्याय मात्र नाकारतात. आता जॉन्सनचा दुसरा पर्याय मात्र नाविन्यपूर्ण होता. त्या पर्यायानुसार हाजी अलीचं बेट ते महालक्ष्मी या दरम्यानच्या खाडी मुखापासून ते थेट माझगाव पर्यंत कालवा बांधून वरईच्या खिंडारातून घुसणारं समुद्राचं पाणी या कालव्यातून माझगावच्या समुद्रात सोडावं. ऐकायला छान वाटत असलं तरी हा पर्याय मात्र व्यवहार्य नसल्यानं तोही फेटाळण्यात आला आणि कॅप्टन एलियास बेट्सच्या योजनेनुसार काम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
0: दिनांक 24 मे 1720 या दिवशी कॅप्टन बेट्सला त्याची योजना स्वीकारली गेली असल्याचं कळवण्यात आलं. या कामासाठी आगाऊ मानधन म्हणून बेट्सने मागणी केलेल्या 10,000 रुपयांच्या रकमेत तडजोड होऊन त्याला 6,000 रुपये देण्याचं कंपनीनं मंजूर केलं. बांधकाम पूर्ण करण्यासाठी बेट्सला 9 महिन्यांचा कालावधी लागणार होता. या कामासाठी बेट्सने सुचवलेला साधारण 1,00,000 रुपये खर्चाचा अंदाज कंपनीनं मान्य केलेला असला तरी आधीच्या अनुभवानं हात पोळलेली कंपनी आता मेसर्स ब्राऊन कर्टनी मिडफोर्ड अँड फिलिप्स या सल्लागार फर्मची या कामाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करते. बांधकामासाठी लागणारं मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून देणं, होणाऱ्या बांधकामाची वेळोवेळी तपासणी करणं आणि बेट्सला सल्ला देण्याचं काम करणं या जबाबदाऱ्या या फर्मला निभवायच्या असतात. सर्व पूर्वतयारी पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतर जून महिन्यात बांधकामाला सुरुवात करायचं निश्चित केलं जातं.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप वरही वनिता मंडळ. आणि आता वेळ झाली आहे रेनबो फंडे या कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते, आज 4 जून सकाळी 10 वाजता FM गोल्डवर RJ अंजली असेल आपल्यासोबत, आणि दुपारी 2 वाजता FM रेनबोवर RJ अदितीला ऐकायला विसरू नका, मस्त गाणी मस्त गप्पांसोबत. चला तर मग याच रोटवर आपला निरोप घेते मी, पण जाता जाता दिवसभरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपला दिवस मस्त मजेत, आरोग्यदायी, चिंतामुक्त, तुम्हाला जसा हवा तसा आणि कमी उन्हाचा जास्त सावलीचा जावो, या शुभेच्छांसह रश्मी वारंग घेते आपली अनुमती. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद

इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी या

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वाजता एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन ए आय आर ऍप वर आपकी याद

0: FM रेनबो और न्यूज ऑन AIR पे आप सुन रहे हैं मस्त मुंबई। आइए सुनते हैं स्पॉन्सर्ड प्रोग्राम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा। दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर।
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स।
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
2: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत। तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या। या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर। मोडक साहेब नमस्कार।
5: नमस्कार। आता बांगड्यांचे भरपूर प्रकार जे आता आपण आजपासून रोजच बघणार
2: आहोत,
5: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे। खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं
2: आणि
5: मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार।

0: ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात.
1: बर,
0: त्या जनरली फार थिन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात.
1: बर,
0: साधारणपणे 4 बांगड्या आणि 2 पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये 2 पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या, असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये 2-2 बांगड्या 2 हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घालणं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने. सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात, तर खेळाच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते बघा, 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते, पण खेळाच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
1: मोडक सर, खेळाच्या बांगड्या आणि पाटल्या ह्याच्याविषयी तुम्ही सांगितलं, पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
0: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं, त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते.
1: बर,
0: की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो.
1: बर,
0: आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात, त्याच्यामध्ये हाफ राऊंडचे आकार असतात.
1: बर,
0: मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो, तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना, तसे हे बुट्टेच म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात.
1: बरोबर,
0: आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हटलं अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला शोल्डर केलेल्या असतात, त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं, कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसायत. म्हणून साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते, पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते. त्यामुळे 45 ग्रॅमच्या 2 पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनतं. आणि परत मगाचा आवडीचा विषय, मजुरी केवळ 4-5% असते.
1: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं.
0: साईज प्रमाणे वजन बदलतं, फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच असतो.
1: हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे, कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना कारगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
5: अभी आपने सुना स्पॉन्सर्ड प्रोग्राम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिने म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. आप सुन रहे FM रेनबो 107.1 एंड न्यूज ऑन AIR ऐप.
6: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स डिपॉजिट स्कीम, सुरक्षित बेस्ट इंटरेस्ट रेट और FD के ढेर सारे विकल्प.
7: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक 7.05%, सीनियर सिटीजन 7.30%, मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू.
8: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
9: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
10: भारत के प्रधानमंत्री ने भारत में जिस सौर क्रांति का आगाज किया था उसका असर अब दिखने लगा है. भारत में एक एक करके 30 लाख से अधिक परिवारों की छत पर सोलर पैनल लग चुके हैं. आप भी इस ऊर्जा क्रांति का हिस्सा बने. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 या वाजता एफ एम रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर।

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग माझ्या राजा तूर, माझ्या सर्जा तूर,
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर। कधी

एक काय हो मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा।

0: अब से कुछ ही पलों में यानी ठीक 1 बजे आप सुनेंगे मराठी में समाचार।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला आभासी पद्धतीने संबोधित करणार आहेत। जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून या व्यासपीठानं जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी या संदर्भातील समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदी उद्या गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर जाणार आहेत। गुजरातमध्ये ते रस्ते, वीज आणि उद्योग क्षेत्राशी निगडीत 18,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करतील। त्यानंतर सायंकाळी दमणमध्ये आरोग्यसेवा, नागरी उड्डाण, पर्यटन, पायाभूत संरचना, संपर्क आणि लोककल्याणाच्या जवळपास 2,970 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत। यामध्ये नमो विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि नमो रुग्णालय यांचा समावेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊसमध्ये व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांचं स्वागत केलं। दोन्ही नेत्यांमध्ये देशांतर्गत संबंध तसंच विविध मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनीही राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची भेट घेतली। भारत व्हेनेझुएला संबंध दृढ करण्यासाठी त्यांच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं। राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांचं काल 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं। मिझोराम म्यानमार सीमेवरील छंपाई या सीमावर्ती शहरात बर्मी सुपारीच्या अवैध तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय ईडी आज 9 ठिकाणी मोठी शोध मोहीम राबवत आहे। प्रामुख्याने तस्करी जाळ्याच्या प्रमुख स्थानिक सूत्रधारांच्या निवासस्थानांवर आणि व्यावसायिक जागांवर हे छापे टाकले जात असल्याचं ईडीने सांगितलं। टीयू नदीमार्गे अवैधपणे म्यानमारमधून भारतात ही सुपारी आणून ती स्थानिक गोदामांमध्ये साठवली जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळ अन्न पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभर 25 मे ते 31 मे या कालावधीत धडक मोहीम राबवली। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार केलेल्या या 7 दिवसांच्या कारवाईत एकूण 1,58,28,677 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला तर 102 आरोपींना अटक करण्यात आली। एकूण 203 आस्थापनांवर कारवाई करत 86 आस्थापना सील करण्यात आल्या तर 34,05,048 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या छत्रपती संभाजीनगर विभागात 8 ठिकाणी कारवाया करत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत राज्यभर भेसळ, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली। अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी आणि अन्न आणि औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। चित्रपट निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहालनी यांचं आज मुंबईत निधन झालं। ते 76 वर्षांचे होते। जळगाव शहरातल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं। त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचं यासंदर्भातल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या 5 जून रोजी लातूर जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपण मोहिमेसह विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी दिली। या मोहिमेत शासकीय यंत्रणांसोबत स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धन, अवैध वृक्ष तोड रोखणं आणि एकल वापराच्या प्लास्टिक विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं सांगितलं। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर लाखो शिवभक्त येतात, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत। उद्या 5 तारखेला सायंकाळी 4 वाजेपासून 6 जून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबई गोवा

महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ल्यावर कोणतीही अनुसूचित घटना घडू नये म्हणून किल्ल्यावर गॅस स्टोव्ह चूल वापरासही बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या आरुष शेट्टीचं आव्हान संपुष्टात आलं. आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या ली सी वाय याने आरुषचा 21-16, 13-21, 14-21 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना।
3: 1:10 हुए हैं और आप सुन रहे हैं आपका मनपसंद चैनल FM रेनबो 107.1 MHz पर। तो चलिए बढ़ते हैं अगले गाने की ओर। इस गाने को सुनना चाहते हैं प्रकाश शिंदे, साथ ही पंकज मोहोड़ और साथ ही गांव नथाना पंजाब से हरजिंदर जी और जसवीर जी और सीता और गीता। तो इन सभी की पसंद का सुनते हैं ये गाना और इसके बाद हम सुनेंगे अगला गाना।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात

द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या 2ऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या

देशाच्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामध्ये सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ई वे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि मी आहे आज तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण आदिती काळे. कार्यक्रमाला सुरुवात होतीये चला दोस्त हो बोलू काही. मंडळी 3 वाजेपर्यंत आपण चला दोस्त हो बोलू काहीमध्ये छान छान गाणी ऐकणार आहोत. त्यानंतर 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र होईल. त्यानंतर 3:10 आपण ऐकणार आहोत सप्तरंगी साथ, आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका छानशा लघुपटाविषयी. आणि त्यानंतर ठीक 4 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हिंदी कार्यक्रम संदेश

श्रोते हो, चला दोस्त हो, मध्ये आज आपण बोलणार आहोत मनातल्या गाण्यांविषयी. म्हणजे बघा ना, काही गाणीच अशी असतात जी आपल्या मनात अगदी खोलवर रुतून बसतात. म्हणजे असं काही गरजेचं नाही आहे की ते गाणं फार छानच हवं किंवा फार उत्साहवर्धक किंवा असं ढिंच्याक ढिंच्याक हवं. पण एखाद्या प्रसंगात किंवा आयुष्याच्या एखाद्या वळणावर नेमकं एखादं गाणं कानावर पडतं आणि त्या प्रसंगाला किंवा त्यावेळच्या आपल्या असलेल्या मनस्थितीला किंवा भावनेला अगदी साजेसं आणि अगदी चपखल बसणारं असं ते गाणं आपल्याला वाटून जातं, नाही का? आणि मग ते गाणं मनात घर करतं. त्या घटनेनंतर किंवा त्या प्रसंगानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा ते गाणं आपल्या कानावर पडतं तेव्हा तेव्हा ते अगदी आपल्या जवळच वाटून जातं. आज आपण अशाच गाण्यांविषयी, त्यांच्या मूडविषयी बोलणार आहोत. मला वाटणारी वेगवेगळ्या प्रसंगांना किंवा वेगवेगळ्या मूड्सना साजेशी अशी गाणी मी आज तुम्हाला ऐकवणार आहेच. पण तुम्हाला अशी वाटणारी, अशी भावलेली, एखाद्या प्रसंगात तुम्हाला आपलीशी वाटलेली गाणी माझ्यापर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोचवू शकता. ऐकूया असंच एक बिघडलेला मूड मस्त करणारं आणि उत्साह देणारं गाणं.

श्रोतेहो, आपण बोलतो आहोत मनातल्या गाण्यांविषयी. तर काही गाणी ही शांत असतात, म्हणजे ती लयीने शांत असतात असं नाही हं, पण त्यांचे शब्द, त्यांची चालच अशी असते की ती ऐकून आपल्याला आतून आतून शांत वाटतं. आणि मग अशी गाणी छान शांत समुद्रकिनारी किंवा एखाद्या शांत संध्याकाळी ऐकायला मिळाली तर मग काय विचारता.

श्रोते हो, भक्ती संगीत हा असा एक संगीत प्रकार आहे जिथे आपण आपल्या सगळ्या चिंता व्यथा विसरून तल्लीन होऊन जातो, सगळं विसरून त्या भगवंताच्या हवाली सगळं करून मोकळे होतो. यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो त्या संगीताचा. असंच एक विठू माऊलीच्या भक्तीचं वेड लावणारं आणि अख्खीच्या अख्खी वारी डोळ्यापुढे उभं करणारं हे पुढचं गीत.

श्रोतेहो, जून महिना नुकताच सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याचा सगळा दाह शमवण्यासाठी वरुणराजाने बरसायला सुरुवात सुद्धा केली आहे. मला काय वाटतं माहितीये, प्रत्येकाचा पाऊस हा वेगळा असतो. कोणाचा सुखावणारा, कोणाचा उदासवाणा करणारा, कोणाला आशेचा नवा किरण देणारा, पण तो असतोच आणि तो येतो, तो काही ना काही देऊनच जातो. आणि म्हणूनच पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या मनात त्यांचं आपलं आपलं असं एखादं तरी गाणं वाजायला लागतंच.

श्रोतेहो, चला दोस्तोमध्ये आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतर ठीक 3:10 आपली भेट होणार आहे सप्तरंगी 7 मध्ये. तोपर्यंत मला आदिती काळेला अनुमती द्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत. तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईडगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत, तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात, तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटियो बेरेटिनी आणि मॅटियो अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CID काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. तर 40 गाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हतकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड TV प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही YouTube चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: श्रोते हो शुभ दुपार 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ. आणि सप्तरंगी साथमध्ये आज मी तुमच्या साथीला आहे तुमची मैत्रीण आदिती काळे. मंडळी, आपण नेहमीच सप्तरंगी साथमध्ये चित्रपट, लघुपट, कथा अशा विषयांवरती बोलत असतो, तर आजसुद्धा मी एका लघुपटाविषयी बोलणार आहे. एक अतिशय रंजक आणि मनोरंजन करता करता डोळ्यात अंजन घालणारी अशी या लघुपटाची कथा आहे. चला तर मग मस्त वाफाळत्या चहा किंवा कॉफीच्या मगाबरोबर सुरुवात करूया सप्तरंगी साथला.

मंडळी, आपण बोलत होतो एका लघुपटाविषयी, तर त्या लघुपटाचं नाव आहे अंदर की बात. नाव हिंदी असलं तरी लघुपट मराठीत आहे. लघुपटाची सुरुवात होते एका घरापासून. रात्रीची वेळ आहे आणि एक कुटुंब आपल्या घरात निवांत झोपलेलं आहे. अचानक कुठून तरी जोर जोरात ओरडल्याचे आवाज यायला लागतात. आता हे झोपलेलं कुटुंब दचकून जागं होतं. बायको नवऱ्याला म्हणते की अहो, कोणीतरी ओरडल्याचा आवाज येतोय ना, ऐकलात का तुम्ही? नवरा म्हणतो, हो तर, त्यामुळेच तर जाग आली मला. 2 मिनिटं शांतपणे दोघं आवाज ऐकायचा प्रयत्न करतात. बायको अचानक दचकल्यासारखी होऊन म्हणते, अहो, हा तर मोहिनीचा आवाज, पण ती का ओरडत असेल अशी? आता ही मोहिनी कोण आणि ती का ओरडत असेल या सगळ्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे या गाण्यानंतर.

श्रोतेहो, सप्तरंगी साथ मध्ये आपण बोलतो आहोत अंदर की बात या लघुपटाविषयी। तर बायको आवाज ओळखून नवऱ्याला सांगते की हा तर मोहिनीचा आवाज आहे, पण ती का बरं अशी ओरडत असेल, तुम्ही बघता का जरा। नवरा लगेच उठून घराच्या गॅलरीत जातो, पण तोपर्यंत आवाज थांबलेला असतो। काही दिसत नाही म्हणून नवरा घरात येतो। काही नाही ग, नवरा बायकोंची भांडणं झाली असतील, झोप तू, अशी बायकोची समजूत काढतो आणि दोघंही पुन्हा झोपून जातात। दुसऱ्या दिवशी दोघं नवरा बायको बाजारहाट करण्यासाठी म्हणून बाहेर पडतात, तेव्हा तीच मोहिनी तिच्या नवऱ्याबरोबर आनंदाने फिरताना दिसते। या आपल्या नायकाच्या मनात विचार येतो की इतक्या छान देखण्या बायकोशी हिचा नवरा का बरं भांडत असेल। दोघा नवरा बायकोंमध्ये तशी चर्चाही होते, पण उत्तर काही मिळत नाही आणि मोहिनीच्या रात्रीच्या ओरडण्याचं कोडं मनात तसंच ठेवून दोघं मार्गस्थ होतात।

श्रोते हो, पुन्हा अशीच एक रात्र उजाडते आणि पुन्हा मोहिनीचे जोर जोरात रडण्या ओरडण्याचे आवाज ऐकू यायला लागतात. यावेळी मात्र बायको नवऱ्याच्या एक गोष्ट निदर्शनास आणून देते की मोहिनीच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा जो काही हा विचित्र प्रकार सुरू आहे तो बरोबर अमावस्या पौर्णिमेलाच होतो. नवरा म्हणतो, बरं पण मग तुला नक्की काय म्हणायचं आहे? बायको म्हणते, मला तरी वाटतं की हा काहीतरी भूता खेताचा प्रकार असणार. नवरा म्हणतो, चल चल असं काही नसतं. त्यावर बायको म्हणते, तुमचा विश्वास नसेल पण असंच काहीतरी असण्याची शक्यता आहे, किंवा मग तिच्या अंगात तरी येत असणार. नवरा अगदी गंभीर वगैरे होऊन म्हणतो, हां हे होऊ शकतं. हां, माझे बाबा नेहमी म्हणायचे, बायकांच्या अंगात असतंच पण कधी कधी ते जास्त येतं. आपला नवरा आपली मस्करी करतोय हे लक्षात येताच बायको चिडते. तसं तिची समजूत काढत नवरा म्हणतो, असं काही नसतं ग, या सगळ्या बोगस गोष्टी असतात आणि हे मी सिद्ध करू शकतो. मला फक्त कळू दे की मोहिनीच्या अंगात येतं, मी रातोरात ते बंद करून दाखवीन. आता नायक नक्की काय करणार आणि मोहिनीचं काय होणार याविषयी आपण जाणून घेणारच आहोत या गाण्यानंतर.

0: श्रोते हो, मोहिनीच्या या आरड्या ओरड्याचा सिलसिला हा असाच चालू असतो. त्यात एकदा आपला हा नायक बाहेर जात असताना अचानक त्याला या मोहिनीचा नवरा भेटतो. तो स्वतःहून नायकाला थांबवून चहासाठी एका छोट्या टपरीवजा हॉटेलात घेऊन जातो आणि वरचेवर त्यांना होणाऱ्या मोहिनीच्या या आरड्या ओरड्याच्या त्रासाबद्दल क्षमा मागतो. नायक त्याला म्हणतो की सगळं ठीक आहे, पण त्यांना नक्की काय होतं? त्यावर मोहिनीचा नवरा आपली सगळी व्यथा त्याच्या पुढे मांडतो. वरचेवर मोहिनीला असे येणारे झटके, त्याच्या भरात तिचं खूप जास्त प्रमाणात खाणं, सासूवर ओरडणं, या सगळ्याविषयी तो सांगतो. सगळं ऐकून घेतल्यावर नायक त्याला विचारतो की तुम्ही यावर काही उपाय का नाही करत? त्यावर मोहिनीचा नवरा अगदी हत्तबल होऊन सांगतो, अहो सगळं करून झालं, अंगारे धुपारे तंत्र मंत्र डॉक्टर सगळं झालं, पण कशाचाच गुण येत नाही आहे. त्यावर आपला हा नायक पटकन बोलून जातो, मी करू का प्रयत्न? मला येतं त्यातलं थोडं, फक्त कुणाला सांगायचं नाही. हा बिचारा तो मोहिनीचा त्रासलेला नवरा अगदी एका पायावर तयार होतो.
1: तिनं साडी आला म्हटली, तिनं चोळी आला म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
2: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली. माडीवर

0: आगाबाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून
1: भले भले।

0: अश्यामची भागाबाई साणी, अश्यामची भागाबाई साणी, तिच्या जन्माची झाली कानी।
1: बरं मग मुहूर्त आहे
0: कडपात।

मंडळी ठरल्याप्रमाणे मोहिनीच्या पुन्हा एकदा अंगात आल्याच्या नंतर मोहिनीचा नवरा या आपल्या नायकाला निरोप पाठवतो. मोहिनीच्या नवऱ्याचा निरोप येताच आपला हा नायक अगदी डोक्याला फडकं, गळ्यात माळा असा वेश करून मोहिनीच्या घरात दाखल होतो. खोलीच्या बाहेर चिंताग्रस्त नवरा आणि हात जोडून उभी असलेली सासू त्यांना भेटते. त्यांना दिलासा देऊन नायक खोलीत शिरतो आणि सगळ्यात आधी दरवाजा बंद करून घेतो. आतल्या परिस्थितीचा अंदाज घेत असतानाच अचानक दारामागे बसलेली हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली, कपाळावर मोठा टिळा लावलेली आणि भयानक दिसणारी अशी मोहिनी नायकाच्या अंगावर धावून येते. नायक या गोष्टीसाठी अगदी तयारच असल्यासारखा पटकन तिच्याशी बोलायला लागतो. हे बघ, मी तुला मदत करायला आलोय, त्यामुळे तुला आता हे नाटक करायची काही गरज नाहीये. आधी ती ऐकत नाही, पण नायकाने खात्री पटवून दिल्यावर मात्र ती थोडी शांत होते आणि जरा सावरून वगैरे बसते. नायकाचे डोळे लगेच चमकतात, कारण त्याला आधीपासूनच खात्री असते की हे अंगात येणं वगैरे सगळं बोगस आहे. आता खरं काय आहे नक्की ते काढून घेण्यासाठी नायक तिला प्रश्न विचारून बोलतं करायला लागतो. तेव्हा मात्र सगळं सत्य बाहेर पडतं. मोहिनी सांगते की सासूच्या जाचाला छळाला कंटाळून मला हे नाटक वठवावं लागतं. नायक तिला विचारतो, छळ करते म्हणजे नेमकं काय करते? त्यावर मोहिनी सांगते, खायला प्यायला देत नाही, दूध दही देत नाही, फ्रीजला कुलूप लावून ठेवते. आणि हे सगळं कशासाठी? तर तिला तिच्या नवऱ्याने छळलं होतं म्हणून. माझ्या नवऱ्याने सुद्धा माझा छळच करावा म्हणून हा सगळा अट्टहास. मी होता होईल तेवढं सहन केलं आणि एक दिवस आरडाओरडा केला, विचित्र वागले. त्या दिवशी नेमकी होती अमावस्या, त्यामुळे सासूला वाटलं अमावस्येचं हिच्या काहीतरी अंगात आलंय. त्या प्रकारापासून ती थोडी घाबरून राहायला लागली आणि त्याचाच मी फायदा घेतला. माझ्यासाठी नाही, पण माझ्या अंगात येणारा त्या कोणासाठी तरी माझी सासू सगळं चांगलं चुंगलं करून मला खायला घालायला लागली, माझ्याशी जरा बरं वागायला लागली. नवऱ्याला यातलं काही सांगून उपयोग नाही, कारण तो पडला मातृभक्त.

तो आईच्या विरोधात काही ऐकूनच घेत नाही. मग तुम्हीच सांगा मी आता काय करू. नायक दिलखुलासपणे हसतो. फार गंभीर काही नाही आहे हे बघून तिला आपण इथे येण्यासाठी नाटक केलं ते सांगून तिचा सासूरवास लवकरात लवकर संपो अशा तिला शुभेच्छा देतो आणि तिथून निघायला लागतो. तेवढ्यात मोहिनी त्याला थांबवते, मागे वाढून ठेवलेलं ताट पुढे करते आणि त्यातले गुलाबजाम त्याला खायला देते. नायक हसत हसत त्यातला एक गुलाबजाम उचलून तोंडात टाकत तिथून निघतो. बाहेर उभ्या नवऱ्याला सांगतो काळजीचं काही कारण नाही. हात जोडून उभ्या असलेल्या सासूला सांगतो तुम्ही काळजी घ्या हां. आणि तिथून बाहेर पडताना हसत हसत त्याला पुन्हा एक वाक्य आठवतं. माझे बाबा नेहमी म्हणायचे, बायकांच्या अंगात असतंच, फक्त ते कधी कधी जास्त येतं इतकंच.

श्रोतेहो, आपण सप्तरंगी साथमध्ये बोलत होतो अंदर की बात या लघुपटाविषयी. तर या लघुपटाचे लेखक आहेत ज्येष्ठ लेखक व पु काळे यांची ही कथा आहे आणि या कथेवर बेतलेला हा लघुपट आहे अंदर की बात. आणि नायकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात विक्रम गायकवाड आणि मोहिनीच्या भूमिकेत आहेत मोनिका राठी. आणि या लघुपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे निलेश कुंजीर यांनी. तर मला असं वाटतं की या खूप छोट्या छोट्या गमती जमती असतात. खरं तर ही खूप गंभीर गोष्ट आहे की एका मुलीचा एका सुनेचा हा असा सासरी होणारा जाच. पण ते कुठेतरी भयानक किंवा कुठेतरी दुःखद वळण न घेता असं छान रंजक पद्धतीने त्याला एक वळण मिळतं. आणि भले ती थोडीशी फसवणूक असेल पण त्याच्यात अर्थात तिचं हित होतं आणि म्हणूनच ती केलेली सासूची आणि नवऱ्याची थोडीशी फसवणूक होती असं म्हणायला हरकत नाही. मनोरंजन करता करता डोळ्यात अंजन घालणारी आणि थोडंसं एक या गोष्टी बाबत भान देणारी अशी ही मला हा लघुपट मला वाटला. आणि म्हणून मला असं वाटलं की हे तुमच्यापर्यंत सुद्धा पोचवावं. आणि म्हणूनच सप्तरंगी साथमध्ये आज आपण बोललो अंदर की बात या लघुपटाविषयी. आणि याबरोबरच आता सप्तरंगी साथमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर मी तुम्हाला एक गाणं ऐकवणार आहे. त्या गाण्यानंतर एक ठळक बातमीपत्र होईल आणि त्यानंतर ठीक 4 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हिंदी कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स आपण ऐकू शकता. तर सप्तरंगी साथमध्ये आजच्या पुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, आता ऐकूया आजच्या ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतली, त्यामुळे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्यात काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी सीआयडीनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांना आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत हृदयविकारानं निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. याबरोबरच आजचं ठळक बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. ठाणे पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज अर्ज मागे घेतले. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टी व्ही प्रोग्रॅम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अँ से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हॅलो, वेलकम दोस्त. वैसे आप सुन रहे हैं 107.1 FM रेनबो, 5 बजकर ठीक 2 मिनट और 11 सेकंड हो गए और टक टक करती हुई घड़ी की का इशारा कर रही है कि कार्यक्रम शुरू किया जाए. इसका नाम है लव यू जिंदगी. और लव यू जिंदगी में आज आपसे बात करने वाले हैं चाय की चुस्कियों के साथ में, आज की तारीख में क्या चीज़ ट्रेंडिंग है और क्या चीज़ जो है गलियारों में गॉसिप्स का नाम ले रही हैं, बशर्ते आपकी हर गॉसिप, हर ट्रेंड और हर सच्चाई को मुस्कुराकर जिए. आज जून की सुहानी शाम में हम बात करने वाले हैं इंटरनेट पर चल रहे गर्मा गर्म ट्रेंड्स और बॉलीवुड यानी कि भारतीय हिंदी फिल्म सिनेमा के ताज़ा स्कूप्स के बारे में. पहले तो सुनाता हूँ कोई खूबसूरत सा गाना जो होने वाला शुभारंभ कायपो जैसे, और उसके ठीक बाद शुरुआत करेंगे इस घंटे की जिसका नाम है लव यू जिंदगी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाईट वर माहिती मिळवू शकता.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग 5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल

0: सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार। विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। यवतमाळ इथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून भाजपा उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित। आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला आभासी पद्धतीनं संबोधित करणार आहे। जगभरात योगाभ्यासाला प्रचंड लोकप्रियता मिळत असून या व्यासपीठानं जगभरातल्या योगप्रेमींना एकत्र आणल्याचं पंतप्रधानांनी यासंदर्भात समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। योगासनासाठीच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला हा एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं। या स्पर्धेत आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियाना मधल्या सुमारे 75 देशातले 500 अधिक खेळाडू सहभागी होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असून विदर्भातील 5 जागांसह राज्यातील सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केल्यानं बहुतांश अपक्ष अर्ज मागे घेतील असं त्यांनी सांगितलं। कळमना बाजार समितीला राष्ट्रीय स्तरावरील बाजार समितीचा दर्जा मिळाल्यानं विदर्भाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही ते म्हणाले। दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळा माने यांनी आज अर्ज मागे घेतला। यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसचे साहेबराव कांबळे, भाजपाचे बंडखोर नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग आणि अपक्ष फारुख सय्यद यांनी अर्ज मागे घेतल्यानं चतुर्वेदी हे एकमेव उमेदवार उरले, त्यामुळे निवडणूक अविरोध झाली असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आजपासून गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। आज हजारो शेतकरी, महिला आणि मुलं बैलगाड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पोहोचत दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कुणबी समाज सेवा समिती, तेली समाज संघटना, कलार समाज संघटना, काँग्रेस पक्ष, आझाद समाज पक्ष आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। सरकार

सरकारच्या धोरणाविरुद्ध यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसंच निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्यानं बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलनाचे प्रणेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या ईटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सर बोर्ड अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही युट्यूब चित्रफीत बनवली होती. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन पंधरवड्याची सुरुवात करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या सुयोगनगर इथं वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात वर्षभरात 5 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. 5 ते 21 जून दरम्यान तलाव, उद्यानं, धार्मिक स्थळं, दहनघाट आणि वारसास्थळांच्या स्वच्छतेसह विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचा आयोजन करण्यात आलंय. लोकसहभागातून शहराचं हिरवं आच्छादन वाढवणं आणि स्वच्छता राखणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. नागपूरकरांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर नीता ठाकरे यांनी केलंय. सामाजिक वनीकरण विभाग नागपूर यांच्या वतीनं उद्या ग्रीन राईड सायक्लोथॉन चं आयोजन करण्यात आलंय. 0 मैल इथून सुरू होणाऱ्या सायक्लोथॉनचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात पोहोचवणं, नागरिकांमध्ये सायक्लिंगची संस्कृती रुजवणं तसंच पर्यावरण संरक्षण, प्रदूषण मुक्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती करणं हा आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकानं सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतःची सायकल आणि हेल्मेट सोबत आणणं बंधनकारक असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सीआयसीआर नीरी इथं उद्या दुपारी 12:15 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहे. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन आणि संस्थेच्या वैज्ञानिक योगदानाची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसंच वायू, जल, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण पुनर्स्थापन क्षेत्रातील विज्ञान आधारित उपाययोजनांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात येणार आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत सुमारे 12.35 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2.47 लाख रुपये आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 जवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरुणाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉली बॅगेत 6 पाकिटांमध्ये गांजा आढळून आला. आरोपी दीपकला अटक करून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत वडसा गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी 6 आणि 7 जून रोजी प्री नॉन इंटरलॉकिंग आणि तत्सम कामं करण्यात येणार आहे. या कामांमुळे बल्लारशा गोंदिया, गोंदिया बल्लारशा, गोंदिया वडसा तसंच वडसा चांदा फोर्ट या मार्गांवरील 7 मेमू आणि प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची माहिती तपासण्याचं आवाहन केलंय. या कामानंतर वडसा यार्डचा थेट जोड गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाशी होणार असून त्यामुळे या भागातील रेल्वे संपर्क आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर
झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात आज यवतमाळ जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उद्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर इथं वादळाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये देखील वादळाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट जारी

करण्यात आलाय. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेला संबोधित करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. यवतमाळ येथून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून भाजप उमेदवार अरुण लखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन पंधरवड्यासह विविध कार्यक्रमांचं उद्या नागपुरात आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली, तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास

आज भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्समार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशिशेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या

0: शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: वेलकम भाई दोस्तों. फिलहाल आज हम दुम के अंदर आप सुनेंगे ना सिर्फ बॉलीवुड के ट्रिवियाज, और आज आप सुनने वाले हैं एक से बढ़कर एक इमरान हाशमी के वो सुपरहिट गाने जो शायद अब सुनने को नहीं मिलते. तो मुस्तफा जहीद की आवाज़ में सबसे पहला ट्रैक आपके समक्ष आ रहा है आवारापन से.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक

यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष

सुप्रभात श्रोते हो, शुक्रवारच्या या प्रसन्न पहाटीला आपल्या सर्वांचे वंदन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.

श्रोतेहो, आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील पाचव्या दशकातील तिसरा समास. जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध. दशक पाचवा मंत्रांचा समास तिसरा शिष्य लक्ष्मणनाम. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण. आता सचशिष्याची ओळखन सावध ऐका. सद्गुरु वीण सचशिष्य तो वाया जाय निशेष. का सचशिष्यास विणे विशेष सद्गुरु सिणे. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले कीड खाध. का ते उत्तम बीज परिसंबंध खडकीसी पडिला. तैसा सचशिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. श्री समर्थ म्हणतायत की मागील समासात आपण सद्गुरूचे लक्षण विस्तारपूर्वक सांगितले आणि आता सचशिष्य कुणास म्हणावे, त्याची लक्षणं कोणती हे सावधपणे ऐकावे. सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तर शिष्य चांगला असून तो संपूर्ण वाया जातो. किंवा सचशिष्य जर भेटला नाही तर सद्गुरू व्यर्थच शिणतात. उत्तम सुपीक शुद्ध जमीन ती शुद्धही केली पण त्यात किडे बीज जर पेरले, किडके बीज जर पेरले किंवा उत्तम बीज आहे पण ती खडकार जमिनीत जर पेरले तर दोन्ही ठिकाणी अर्थातच चांगलं पीक येणारच नाही. त्याचप्रमाणे सचशिष्य हा ज्ञानोपदेशास सत्पात्र आहे पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्रतंत्र जर सांगू लागले तर त्या शिष्याचे इहलोकीही सार्थक होत नाही आणि परलोकीही सार्थक होत नाही. अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहे, तो पूर्ण कृपाही करतो पण शिष्यच जर अनाधिकारी असेल तर एखादा भाग्यवान पुरुषाचा मुलगा अर्थात भिकारी अर्थातच भडंगरीत जावा तशी ती स्थिती होते.

0: तैसे एका वेण एक होत असे निरार्थक, परलोकीचे सार्थक ते दुर्ह हवे. म्हणनी सद्गुरु आणि सदशिष्य तेथे न लागती सायास, त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा. सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्य वीण, तैसे अध्यात्म निरूपण नसता होये. सेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे वीण गेले. साधने वीण तैसे झाले साधकांचे. जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणी लागे. पीक आली आही उगे राहोची नाही. तैसे आत्मज्ञान झाले, परी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले, तरी सामग्री पाहिजे. समर्थ सांगतायत की एकाशिवाय जसं दुसरं निरर्थक ठरतं, परलोकीचं सार्थक दूरच राहतं. म्हणून सद्गुरु आणि सदशिष्य यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीही सायास करावे न लागता दोघांची इच्छा एकदमच पुरी होते. पण याप्रमाणे जरी भूमी उत्तम आहे, बीजही उत्तम आहे, पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही. तसंच अध्यात्माचं निरूपण जर नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही. शेतात जर बी पेरलं तर आणि ते उगवूनही आलं, पण त्याची निगा जर नीट राखली गेली नाही, अर्थातच ते फुगट जातं ना. त्याचप्रमाणे साधकाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन जर केलं नाही तर त्याच्या जीवनाचं सार्थक होत नाही. जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही तोपर्यंत सर्व तऱ्हेने त्याची काळजीही घ्यावीच लागते. आणि एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही स्वस्थ राहून चालत नाही. त्याचप्रमाणे साधकाला आत्मज्ञान झालं तरी त्याने साधना हे करतच राहिलं पाहिजे. कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलो तरी तेवढ्याने भागत नाही, पुन्हा भूक लागते. म्हणून भोजन सामग्री जवळ असावीच लागते. तैसे आत्मज्ञान झाले, परिसाधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले, तरी सामग्री पाहिजे.
1: आदित्यस्य नमस्कारान् कुर्वन्तिये दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं दोषनाशते अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्.

म्हणावं ना साधने अभ्यास आणि सद्गुरू सच्चिष्य आणि सच्चास विचारू सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम निरंतर ऐसे हे अवघे चिमळे तरीच विमळ ज्ञान निवळे नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपासी सद्गुरु पालटी अवगुणासी नाना यत्ने करुनी सद्गुरुचेनी असच्छिष्य पालटे परंतु सच्छिष्ये असद्गुरु न पालटे काजे थोरपण तुटे म्हणवनिया या करणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाही तरी होई जे पाषांडावर पडे. समृद्ध सांगतायत की या सर्वांचा अभ्यास त्यात मार्गदर्शन करणारे सद्गुरु आणि त्यांच्या आदेशाचे कसोशीने पालन करणारा सच्छिष्य आणि अर्थातच सत्शास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी असतील तरच या भवसागरातून पार जाता येतं. सदुपासना सत्कर्म सत्क्रिया स्वधर्म सत्संग आणि नित्यनेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तर विमल ज्ञान स्थिर होतं. नाहीतर लोकात बळेच पाखंडाचा प्रचार होतो. यात अर्थातच शिष्याचा दोष नसतो, हे सर्व सद्गुरूवर अवलंबून असतं. कारण शिष्य अवगुणी असला तरी सद्गुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात. असत शिष्य असला तरी सद्गुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे अवगुण जाऊन त्याच्यात अर्थात चांगला बदल घडून येतो. परंतु सच्छिष्याच्या योगे असद्गुरूमध्ये कधीही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, त्यामुळे ते सच्छिष्याचं ऐकत नाहीत. या कारणामुळे सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. तसे सद्गुरू भेटले तर सन्मार्ग प्राप्त होतो, नाहीतर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो.